गावे को दात जाने निशान, गावे को गुण वडियाइयां चार, गावे को विद्या विखम विचार, गावे को साज करे तनखे, गावे को जी लै फिर दे, गावे को जापे दिसे दूर, गावे को वेखे हादरा हदूर, कथना कथी ना आवे तोट, कथ कथ कथी कोटी कोट कोट, देंदा दे लेंदे थक पाहे, जुगा जुगंतर खाई खाए, हुक्मी हुक्म चलाए राव, नानक विकसै वे परवा, साचा साहेब साच नाए।

ताली ताक धीमी ताक ताली ताक धीमी ताक झाला आंब ताक धुके ताक ताजी गेने ताक नाक ताक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झुमी ताक नाक नाक झम तारिता जग तारिता झन झाले गोगो तारी दाबू तारी गेटे ताक झम तारिता जग तारिता झन झाले गोगो तारी दाबू तारी गेटे झम तारी जग तारी ताक ताक ताक झम तारी जग तारी झाले झाले गोगो